आयो ती मुसो को मा छोरे ने एक की बात ते छयो पुठंडो आयो आकु छयो थरो पायो नो नो छयो थरो तो ये ayo mah jore ning ketokan kadigayanmu. Ih, ora tunggu sing ora san golek sing ora ono.